0: Morning Tea Time Hits प्रत्येक बुधवार बिहान 7 बजे Hits FM 98.3 MHz मा
1: एक फूल झरे रकेबो एक फूल झरे रकेबो
2: नेपाली सुपर हिट्स